0: ಇದುವರೆಗೆ ಪಂಡಿತ್ ಕೈವಲ್ಯ ಕುಮಾರ್ ಗುರವ್ ಅವರ ಗಾಯನ ಕೇಳಿದಿರಿ. ಪಕ್ಕವಾದ್ಯದಲ್ಲಿ ತಬಲಾ ಸಾಥ್ ಪಂಡಿತ್ ರಘುನಾಥ್ ನಾಕೋಡ್, ಹಾರ್ಮೋನಿಯಂ ಡಿ ಕುಮಾರ್ ದಾಸ್. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಕಾಶವಾಣಿ ಧಾರವಾಡ ಕೇಂದ್ರದ ಕೊಡುಗೆ.
1: ಅಬ್ ತಕ್ ಆಪ್ ಸುನ್ ರಹೆ ಥೆ ಪಂಡಿತ್ ಕೈವಲ್ ಕುಮಾರ್ ಗುರವ್ ಕಾ ಹಿಂದೂಸ್ತಾನಿ ಗಾಯನ್. ಆಪ್ಕೆ ಸಾಥ್ ತಬಲೆ ಪರ್ ಪಂಡಿತ್ ರಘುನಾಥ್ ನಾಕೋಡ್, ಹಾರ್ಮೋನಿಯಂ ಪರ್ ಶ್ರೀ ಡಿ ಕುಮಾರ್ ದಾಸ್ ಸಾಥ್ ದೇ ರಹೆ ಥೆ. यह कार्यक्रम आकाशवाणी धारवाड द्वारा 24x7 DTH एनी टाइम इंडियन म्यूजिक पर पेश किया गया.
2: यू आर लिसनिंग टू वोकल रिसाइटल बाय पंडित कैवल्य कुमार गुराव. ही वाज अकंपनीड ऑन तबला बाय पंडित रघुनाथ नाकोट, हारमोनियम बाय श्री डी कुमार दास. दिस प्रोग्राम वाज कंट्रीब्यूटेड बाय आकाशवाणी धारवाड एनी टाइम इंडियन म्यूजिक.